जी सिंह जा चवंदा आहिनि त नीच नौकरी खेती सरसेती वधनड़ वापार सो इन मां हिकिड़ो मक़सदु हिकिड़ा हक़ीक़त ज़ाहिर थिए पई त असां जेकी तालीम याफ़्ता असांजा जेके नौजवान आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त असांखे नौकरी मिले ऐं असां जेकॾहिं का मेट्रिक पास कईसीं या एफ एस सी पास कईसीं बहरहाल तालीम केतिरी बि हूंदी आहे त असांजो हिकिड़ो रुझान जेको आहे असांजो हिकिड़ो रवाजु जेको आहे उहो कोशिशि इहा ई कंदा आहियूं त किथे कुझु बि करे सिफारिश कराए कहिड़ी बि महिनत करे पर नौकरी ज़रूरु वठूं ईअं न हूंदो आहे ऐं साईं जा जेकॾहिं असां नौकरी वठंदासीं त नौकरी जेका पाबंदी आहे जेका टाइमिंग आहे उहा माण्हूअ खे पंहिंजो ॿियो कंहिं बि वक़्तु जेको वांदकाई वारो कमु आहे उहो इंसानु नथो करे सघे पर जेकॾहिं खेती सरसेती आहे त तव्हां जेकॾहिं ज़मीन में ॿनी ॿारे में को बि फसल पोखींदव त उहो जेको आहे सो हुनजी उपत तमामु सुठी थींदी आहे जेकॾहिं का वाड़ी वखरी कंदव जेकॾहिं अॼुकल्ह मच्छीअ जा फार्म आहिनि मुर्गीअ जा फार्म आहिनि जेकॾहिं असां उन में असां महिनत कंदासीं त उहो असांजी नौकरीअ खां वधीक उन में उपत आहे जेकॾहिं असांजो जेको धंधो आहे कारोबार आहे उहो वधंदड़ आहे जेकॾहिं तव्हां ॾिसो था त ज़मीन जेकॾहिं इंसान जी आबादी आहे उहा वधंदी वञे थी ऐं थोरनि माण्हुनि मां अॼु असांजी किरोड़नि में असांजी इंसान जी आबादी आहे पर ज़मीन मां कॾहिं बजरे बनाइनि थिया उन लाइ असांखे उहा महिनत करणी पवंदी आहे त असां ओतिरो अन उपायूं असां ओतिरी जेका आहे असां उपत वधीक कयूं जो इंसान जी खुराक जेका आहे उहा उनजी उनजो पूराओ थी सघे त अहिड़े हिसाब सां चवंदा आहिनि त जेको आहे सो नीच नौकरी पर घणा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त नौकरी आहे टोकरी वधंदड़ वापारु ऐं खेती सरसे थी बहरहाल सभु शयूं भलियूं आहिनि जेतिरी इंसान नौकरीअ में महिनत कंदो त ओतिरो पंहिंजे बाला अफ़सर साहिबनि सां पंहिंजो महिनत सां उहो हुनजो जेको आहे सो प्यारो हूंदो पर जेकॾहिं खेती सरसे थी पंहिंजे फसल कारोबार कंदो उन में बि जेको आहे सो वाधारो आहे वापार में अञा वाधारो आहे जेतिरी थी सघे कोशिशि कयूं त असां वण जो वापारु कयूं ऐं हूअं बि वापार में इहो बि चयो वियो आहे त उहो वापारु उहो कारोबार उहो धंधो बहितरु आहे जंहिंमें नुक़सान बि हुजे जंहिंमें नफ़ो बि हुजे जंहिंमें रुगो नफ़ो ई नफ़ो हूंदो त उहो वापारु बहितरु न आहे सो कोशिशि कयो नौकिरी सां गॾु धंधो बि हुजे कारोबार बि हुजे खेती सरसेती बि हुजे त इंसान जा बेड़ा ई पारु।

0: بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم. امید ہے تمام سب خیر ہیں، خیریت سے ہوں. میں آواں جو میزبان احسان علی سیال. اواں سب بدھی رہے ہو جی ایف ایم 94 جے لائیو اسٹوڈیو میں پروگرام صحت جی گال. जीअं त दोस्तो दुनिया जी सभु खां वॾी दौलत न सोन आहे न वरी चांदी, पर सिहत ऐं तंदुरुस्ती हूंदी आहे. इंसान बीमार थिए थो त बाक़ी सभु नेमतूं बेरंग थी वेंदियूं आहिनि. जॾहिं तंदुरुस्ती हुजे थी तॾहिं ज़िंदगी जो हर लम्हो ख़ूबसूरत ऐं बावफ़ा लॻंदो आहे. प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि में असांजे स्टूडियो में मौजूदु हूंदा आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा आहिनि. अञा असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था. असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-96-8151. डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, जिन में गुर्दे पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कंदा आहिनि. संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुनरक जो सूरु, नक कन गलो नज़लो निछू मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु, शुगर ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालिज खंघि, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कजो न वधणु ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पुशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कंदा आहिनि. सभु खां पहिरियों त असां डॉक्टर साहब खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदासीं. डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम.
1: वालेकुम अस्सलाम.
0: डॉक्टर साहब कीअं आहियो? तबियत सां ठीकु आहे
1: जी साईं, अलाह ताला जा करोड़े असां.
0: डॉक्टर साहब अॼु कहिड़ो मौज़ूबात ॼाण ॾींदा सर?
1: औज़ु बिल्लाहि मिन शैतान जी, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सलाहु अलैहि वसलम. पहिरियां त सभु तारीफ़ूं उन रब पाक जूं जेको असांखे जीआरे थो, खाराए थो, रोज़ी ॾिए थो, ख़ुशी ॾिए थो ऐं सभिनी ज़मीनी आसमानी आफ़तुनि खां महफ़ूज़ रखे थो. असांजे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि अव्हांखे ख़बर आहे त रोज़ाना इन टाइम ते नशर थींदो आहे ऐं हज़ारे समयनि ताईं असांजो आवाज़ु पहुचंदो आहे ऐं हज़ारे समयनि असांजे इन प्रोग्राम जो इंतज़ारु कंदा आहिनि. असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, तव्हांखे ख़बर आहे त हफ़्ते जा 6 ॾींहं मुंहिंजे शहर मेहरापुर में मौजूदु हूंदी आहे. क्लिनिक जी एड्रेस वधण पोटरा पंप जे बिल्कुलु साम्हूं कोचड़ी रोड ते. टाइमिंग सुबुह जो 11 बजे खां शाम जो 5 बजे ताईं. हफ़्ते जा 6 ॾींहं, जुमे जो ॾींहुं, छंछरु जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं, सूमर जो ॾींहुं, अंगारो क्लिनिक बंदि हूंदी आहे ऐं अरबा ऐं ख़मीस जो ॾींहुं. इन में स्पेशली 3 ॾींहं असांजा चेकअप फीस फ्री रखियलु हूंदी आहे, जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं ऐं आचर जो ॾींहुं. बाक़ी दवा मरीज़ खे वठणी पवंदी आहे. अहिड़े तरीक़े सां असांजे मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते जेको आहे सो प्रोग्राम जेको कंदा आहियूं. मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि जेके नंढियूं बीमारियूं हूंदियूं या वॾियूं बीमारियूं हूंदियूं उन्हनि जी ॼाण जे लाइ जेको आहे सो हीउ प्रोग्राम अवां ताईं पहुचाईंदा आहियूं या के टिप्स खणी ईंदा आहियूं उहे बि अवां ताईं पहुचाईंदा आहियूं. अॼोको प्रोग्राम करण खां अॻे अॼु तव्हांखे हिकिड़ो जेको प्रोग्राम अॼु कंदासीं उन जे मौज़ू बाबति, लेकिन हिकिड़ो व्यूज़ आहे जेको पेशंट इन बीमारी जे लाइ जेको अॼु असां टॉपिक ॻाल्हाईंदासीं उन ते सिहतयाब थी वियो. छो जो हीअ हिकु अहिड़ियूं बीमारी, कंहिं कंहिं बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मरीज़ चवंदा आहिनि त भई असांखे कराची वञूं या किथे ॿाहिरि हलिया वञूं जिते असांजो इलाज थिए, हिते इलाज नामुमकिन आहे, या जेको आहे सो उनखे हिते वारे डॉक्टरनि खे, या मिसाल ॻाल्हि जो जीअं असां पंहिंजो मिसाल ॾियूं होम्योपैथिक जो, त अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जे हवाले सां असांजे होम्योपैथिक खे तरजीह न ॾींदा आहिनि त होम्योपैथिक में जो जेको आहे सो कीअं इलाजु थींदो या केतिरो फ़र्क़ु पवंदो. लेकिन अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जो पहिरियां बि असां अव्हांखे साबित करे ॾेखारियो आहे, प्रूव करे ॾेखारियो आहे त चाहे पिते जी पथरी आहे, चाहे गुर्दे जी पथरी आहे, चाहे कुनरग जो सूर आहे, चाहे नक जे गदूदन जो मसइलो आहे, चाहे गले जे गदूदन जो मसइलो आहे, या इवन कहिड़ी बि बीमारी आहे, अलाह ताला उन में शिफ़ा रखी आहे। होम्योपैथिक जे ज़रिए हुनखे शिफ़ा मिलंदी आहे। बाक़ी त जेको आहे सो जेके शिफ़ा नाहे मिलणी त उहो ऑपरेशन जी टेबल ते बि न बची सघंदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां अचो त हिकिड़ा व्यूज़ तव्हांखे ॿुधायूं, पोइ बाद में प्रोग्राम खे कंटिन्यू रखंदासीं। छा
2: तकलीफ़
1: हुई? लकवो थियो, जंहिंमें वात बि जेको आहे सो सही वाच फिरी पई वञे ऐं अखि जेको आहे सो बंदि न पई थिए। हाणे अलहमदिल्ला तव्हां असांजे क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर में आयो, तव्हांखे दवा ॾिनीसीं होम्योपैथिक जर्मनी जी। अलहमदिल्ला उनजे इस्तेमालु करण खां पोइ हाणे तव्हांजी अखि बि खुले थी ऐं तव्हांजो जेको वाच वारो मसइलो आहे उहो बि सुठो थी वियो आहे। तव्हां असांजी होम्योपैथिक दवा मां मुतमिन आहियो। इन खां अॻु तव्हां पहिरियां ट्रीटमेंट कराई अंग्रेज़ी? केतिरो टाइम कराई? किथां कराई? गंबट मां तव्हां टे हफ़्ता इलाज करायो, लेकिन लकवे में यानी फॉलेज जेको चहिरे जो जेको फॉलेज हुयो पैरालिसिस फेशियल उन में अव्हांखे जेको आहे सो रिलीफ न पियो मिलियो। अलहमदिल्ला असांजी क्लिनिक ते आयो, अव्हांखे दवा ॾिनीसीं, हाणे अव्हां बिल्कुलु ठीकु आहियो, उनखे मिली वियो आहे। सो तव्हां ॿियनि ॿुधंदड़नि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? हालांकि तव्हांजी रहाइश कराची आहे, तव्हां कराची में ट्रीटमेंट कयो, लेकिन फ़र्क़ु तव्हांखे कोन पियो। अलहमदिल्ला इहो क्रेडिट असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते पियो ऐं अलाह ताला जा करोड़े असां शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे। वॾी महिरबानी।
3: जी साईं, बिल्कुलु। ॿुधाइण जो मक़सदु इहो त हीअ हुयो लकवा, जंहिंखे असां पंहिंजी मेडिकल लैंग्वेज में फेशियल पैरालिसिस चवंदा आहियूं, या माना चहिरे जो जेको अधरंगो थी पवंदो आहे, उन जे बारे में अॼोको मौज़ू बि अव्हांखे इन जे बारे में ॿुधाईंदासीं। त इहो चहिरे जो फॉलेज या हू बि हिकिड़ो जनरल फॉलेज थींदो आहे, जंहिंमें टंग बांह वग़ैरह जेको आहे सो कमु न कंदी आहे, असांजो धड़ जेको आहे सो कमु न कंदो आहे। अॼोको मौज़ू आहे चहिरे जे फॉलेज ते, त चहिरे ते जेको लकवो थी पवंदो आहे, त अवां दोस्त जी ॻाल्हि ॿुधी त उनखे छा तकलीफ़ हुई ऐं उहो केतिरो रिलीफ़ थियो, इहो त तव्हांखे अंदाज़ो थी वियो त इन जो इलाजु होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं कामयाबु इलाजु मौजूदु आहे। पहिरां अचूं था इन ते त चहिरे जो जेको फॉलेज आहे उहो कीअं थींदो आहे ऐं जेको आहे सो चहिरे जे सॼे पासे ॾांहुं थींदो आहे या खॿे पासे ॾांहुं थींदो आहे? जी हा, बिल्कुलु, इहो चहिरे जे सॼे पासे ॾांहुं बि थी सघे थो, चहिरे जे खॿे पासे ॾांहुं बि थी सघे थो, सॼे जेको आहे सो चहिरे ते बि थी सघे थो। इन जा खोड़ सारा असबाब आहिनि। हिकिड़ो नंढड़ो मिसाल मां अव्हांखे सम्झाईंदुसि। ॾिसो, हिकिड़ो को बि कमरो आहे, उन में लाइट जो हिकिड़ो बोर्ड आहे, उन मां मुख़्तलिफ़ कनेक्शन तारूं निकिरनि थियूं, जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿियनि कमरनि में, ॿियनि हाल में, ॿियनि जेको आहे सो जॻहियुनि ते हू सप्लाई करे थी, जिते हू यानी लाइट पहुचाए थी। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको दिमाग़ हूंदो आहे उन में बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो नर्व्स हूंदियूं आहिनि, रगूं हूंदियूं आहिनि, जेके उतां निकिरी करे असांजे ॿियनि अज़ाउनि ताईं उहा रत जी सप्लाई पहुचाईंदियूं आहिनि ऐं उहो पंहिंजो वर्क कंदा आहिनि, पंहिंजी मूवमेंट थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां दिमाग़ मां 12 रगूं जेको आहे सो निकिरंदियूं आहिनि, जेके असांजे मुख़्तलिफ़ अज़ाउनि में वञी जेको आहे सो पंहिंजी सप्लाई कंदी आहे ऐं उहे पोइ जेको आहे सो वर्क कंदा आहिनि। लेकिन किन सबबनि जे करे किथे किथे ईअं थी पवंदो आहे, उहो उते फॉल्ट थी पवंदो आहे, या इन्फेक्शन थी पवंदो आहे, या इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे, सोजन अची वेंदी आहे, जंहिंजे करे जेको आहे सो उते उहो जेको आहे सो वर्क न कंदा आहिनि ऐं उहो हिसो जेको आहे सो पोइ सुन थी वेंदो आहे, या जेको आहे सो डैमेज थी वेंदो आहे, या जेको आहे सो ख़तमु थी वेंदो आहे, या जेको आहे सो कमु करणु छॾे वेंदो आहे। उहो चाहे सॼो पासो हुजे, चाहे खॿो पासो हुजे, चाहे जेको आहे सो सॼो चहिरो ई छो न हुजे। अहिड़े तरीक़े सां उन में थींदो ईअं आहे, अव्हांखे ख़बर आहे, जे मिसाल ॾिसो, चहिरे जो हिकिड़ो हिसो आहे ऐं जेकॾहिं सॼो पासो या खॿो पासो जेकॾहिं उते लकवो अची थो वञे त उहो जेको वाच हूंदी आहे उहा हेठि लड़की पवंदी आहे, छो जो उनजो उहो हेठियों हिसो जेको आहे सो ढीलो थी पवंदो आहे, ढरो थी पवंदो आहे, ऐं अखियुनि जी जेको आहे सो ईअं हूंदो आहे जे खुली जो खुली रहिजी वेंदी आहे, अहिड़े तरीक़े सां हुन जा ॿिया बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ूं ज़ाहिर थींदियूं आहिनि, लेकिन अहम निशानियूं जेको आहे सो अवां ताईं हीअ पुछंदासीं त इहो जेको ईअं महसूसु थींदो आहे त दिमाग़ में तव्हांजो जेको सॼो कहिड़ो बि पासो हूंदो उहो बिल्कुलु सुन थी वेंदो, तव्हां चूंडी पाईंदो, धकु हणंदो या हथ हलाईंदो तव्हांखे महसूसु न थींदो, ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो हुनजो जीअं हिकिड़ो हुन मां साह छॾाइजी वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं ज़बान ते अची वेंदो आहे त ज़बान तां हू ॻाल्हाए कोन सघंदो आहे, जेकॾहिं ज़बान अंदरें हिसे ते गले ते अची वेंदो आहे त का शइ ॻीह कोन सघंदो आहे। सो इहो जेको आहे सो इनखे चइबो आहे पैरालाइसिस, फेशियल पैरालाइसिस, जंहिंजे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि। उनजा जेके मसल्स हूंदा आहिनि उहे प्रेशर जे करे यानी पंहिंजे एक्सप्रेशंस यानी हिकिड़े जेकॾहिं हिकिड़ा चवंदो यानी हिकिड़ी पंहिंजी एक्सप्रेशंस ॾेखारे उहो न ॾेखारे सघंदो आहे, ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो यानी सुन थी वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। उन्हनि जा वजूहात कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असबाब खोड़ सारा हूंदा आहिनि, ॾिसो मिसाल कंहिंजो बी पी शूट थी वेंदो आहे या कंहिंजे जेको आहे सो को कंहिंखे धकु लॻंदो आहे, उन्हनि जो एक्सीडेंट थी पवंदो आहे, कंहिंजे कंहिंजे दिमाग़ में ट्यूमर थींदो आहे, कंहिंखे स्ट्रोक जे करे या कंहिंजे ब्लीडिंग थी वेंदी आहे इंटरनली, जंहिंजे करे जेको आहे सो इहे असबाब थींदा आहिनि, या वायरल इन्फेक्शन जे करे बि जेको आहे सो थींदो आहे, कन में को इन्फेक्शन थी वेंदो आहे, उनजी रॻु डैमेज थी वेंदी आहे, उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदो आहे, या वरी ईअं थींदो आहे तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त घणा जेको आहे सो एसी हलाए डायरेक्ट जेको आहे सो चहिरे जे तरफ़ हुननि जी कूलिंग हूंदी आहे, उनजी जेकी एसी जी ज़्यादा कूलिंग जेकी हुनजे चहिरे ते वेंदी आहे उन ते बि जेको आहे सो उहो दिमाग़ ते जेकी रगुनि ते उहा थधि लॻंदी आहे, जंहिंजे करे उन्हनि थधि में थधि जे करे उहो पैरालाइसिस थी वेंदी आहे। या घणा तव्हां ॾिसंदो गाॾी में वेंदा आहिनि ऐं खिड़की खुलियल हूंदी आहे, ज़ोरदार थधी हवा लॻंदी आहे, मिसाल उन जे करे बि जेको आहे सो इहे मसाइल थी वेंदा आहिनि। इन जे करे पंहिंजो वध में वधि जेको आहे सो सिहत हिकु अनमोल आहे ऐं अल्लाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे, पंहिंजो वधि में वधि इन शयुनि जो ख़्यालु रखो, पर जेकॾहिं अल्ला ताला ख़ैर करे अहिड़ो को बि प्रॉब्लम अवां ताईं अचे थो त जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर खे अवां हरगिज़ न विसाईंदो, छो उते अल्लाह ताला जी महिरबानी सां जेको आहे सो कामयाबु इलाजु कयो वेंदो आहे हर मर्ज़ जे हवाले सां। जीअं मां अवां मौज़ू ॿुधो त हिन दोस्त खे सिर्फ़ु टे हफ़्ता थिया त या तकलीफ़ थी, लेकिन हू हालांकि मेडिकली ट्रीटमेंट कराई, हुनखे किथां बि फ़र्क़ु कोन पियो, लेकिन असां वटि पहुतो, लेकिन इहो हिकिड़े महीने जे अंदरि मिसाल त अल्ला ताला जी महिरबानी सां हुनखे असांजी दवा हिकिड़े ई हफ़्ते में जेको आहे असरु करे ॾेखारियो ऐं पर अहिड़े क़िस्म जी केसिस में या मुख़्तलिफ़ जेकी बीमारियुनि जे केसिस में मरीज़ असां वटि ईंदा आहिनि उहे ईंदा आहिनि अठ अठ ॾह ॾह सालनि जा या ॿटनि ॿटनि महीननि जा बि ईअं खणी चऊं, त पोइ उन्हनि में ज़ाहिर आहे त टाइम लॻंदो आहे, ज़ाहिर आहे त असां वटि जादू न आहे ऐं इन एतिरे अरसे ताईं बीमार रहण सां एतिरे अरसे ताईं ढील ॾियण सां उहे रगूं वधीक डैमेज थी वेंदियूं आहिनि, पोइ उन में ज़ाहिर आहे त जेको आहे सो ज़्यादा टाइम लॻी वेंदो आहे, लेकिन पोइ बि मां चवंदो आहियां त जेकॾहिं एतिरे वक़्त में छोजो मेडिकल में त का बि चई नथो सघिजे एलोपैथिक ट्रीटमेंट में त केतिरो फ़र्क़ु उन में साला साल लॻी था वञनि, असांजे इलाज में पोइ बि जेकॾहिं माण्हू देरि सां बि आयो पोइ बि चारि महीना पंज महीना छह महीना वरी अलाह ताला जी महिरबानी सां उहे पेशेंट असां ठीकु थींदे ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जा बि व्यूज़ वठी अवां ताईं पहुचाया आहिनि। व्यूज़ वठी पहुचाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त हिकु त असां त इनकरेज थींदा ई आहियूं, लेकिन अवां खे बि हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी हूंदी आहे त मायूस अवां न थींदो, अवां खे जेकॾहिं अहिड़ी का तकलीफ़ कंहिं बि दोस्त भाउ खे पहिरीं ॻाल्हि न थिए, जेकॾहिं थी वञे त होम्योपैथिक में अवां ॾिठो त हुनजी ट्रीटमेंट मौजूदु आहे, दोस्त पाण जेको आहे सो अवां खे व्यूज़ ॿुधाए वियो, मेतलो भाउ हुयो ऐं उन जो परे परे ताईं असांजो को हुन सां तालुक़ु न आहे न वरी सुञाणूं, उनजी ट्रीटमेंट कईसीं अलाह ताला जी महिरबानी सां हुनखे फ़र्क़ु पियो ऐं हुनखां व्यूज़ जेको आहे सो असां रिकॉर्ड कयासीं सिर्फ़ु अवां ताईं इन जे लाइ त जेकॾहिं कंहिंखे बि इहा तकलीफ़ थिए त जेको आहे सो हू असां ताईं ॿुधाए सघनि था, वॾी महिरबानी।